संतो शब्द धरहु प्यारू साचा नाम मेरा आधारू वाजे पंच शब्द तित घर सा भागै घर सा भागै शब्द वाजे कला जित घर धारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर कर्म पाया तुद जिनको ते नाम हर कै लागे कह नानक तह सुख हुआ तित घर अनहद वाजे साची लिवै बिन देह निमाणी बेन माणी लिवै बाजो क्या करे बेचारिया तुद बाज समरथ कोए नाई कृपा कर बनवारिया एस नौ होर थाऊ नाही शब्द लाग सवारी।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अण मंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख।

जी जुगत सच जाने सोई आप मेट निरालम होवै अंतर साच जोगी कहिए सोई अवगत हो निर्मायल उपजे निर्गुण ते सरगुण थिया सतगुर परचै परम पद पाईऐ साचै शब्द समाए लिया एक एको सच एका जाने हो मैं दूजा दूर किया सो जोगी गुर शब्द पछाने अंतर कमल प्रगास थिया जीवत मरे ता सब किश सूजे अंतर जाने सर्ब दया नानक ताको मिले वडाई आप पछाने सर्ब जिया साचो उपजे साच सुमावे साचे सूचे एक मया झूठे आवे ठवर ना पावे दूजे आवा गौण भया आवा गौण मिटे गुर शब्दी आपे परखे।

तौले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

गणत गुर शब्द निवारी, हर जियो हृदय रखो उरतारी, गुर कै शब्द सदा सलाई, मिल साचे सुख पाईंदा, सो चेते जिस आप चिताई, गुर कै शब्द वसै मन आई, आपे वेख आपे बूझे, आपे आप समाईंदा, जिन मन विच वत पाई सोई जाने, गुर कै शब्दे आप पछाणे, आप पछाणे सोई जन निर्मल, बाणी शब्द सुनाईंदा, ए काया पवित है शरीर,

गुरमुख वणज सदा सुख पाई सहजी सहज मलाईंदा सच्चा महल सच्चे पंडारा आपे देवै देवनहारा गुरमुख सा लाही सुख दाती।

भगत सुहाई, अंतर सुख तेरे मन पाई, मन तन सच्ची भगती राता, सच्चे सिहो चित लाया, हम मैं विच सद जलै शरीरा, कर्म होवै भेटे गुरपूरा, अंतर अज्ञान शब्द बुझाई, सतगुर ते सुख पाया।

अलाराम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सहन प्यार प्रीतम

मन समझै गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस्तार।

मोहे दुहागने आप शिंगारी, रूप रंग दे नाम सवारी, मिटयो दुख अर सगल संताप, गुर होए मेरे माई बाप, सखी सहेरी मेरा ग्रस्त आनंद, कर कृपा भेटे मोहे कंत रहाउ, तपत बुझी पूर्ण सब आसा, मिटे अंधेर भये परगासा, अनहद शब्द अचरज बिस्माद, गुर पूरा पूरा प्रसाद, जाको प्रगट भये गोपाल, ताकै दर्शन सदा निहाल, सर्ब गुणा ताकै बहुत निदान, जाको सतगुर दियो नाम, जाको भेट्यो ठाकुर अपना, मन तन शीतल हर हर जपना, कहो नानक जो

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।